निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 65वा, दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञानाचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। जिथे मुळातच काय नाही तिथे सर्व साक्षित्व कसं येणार? म्हणून तुर्यावस्था म्हणजे शुद्ध ज्ञान मानू नये। ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान वेगळेच असते। शुद्ध ज्ञानाचे लक्षण म्हणजे आपण शुद्ध स्वरूपात असणे, याला शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावे। महावाक्य उपदेश केला पण त्याचा जप केला जात नाही, त्याचा विचारच साधकांनी केला पाहिजे। महावाक्य उपदेशाचे सार म्हणजे त्याचा विचार घेतला पाहिजे, त्याचा जप केला तरी भ्रांतीचा अंधकार फिटत नाही। महावाक्याचा अर्थ म्हणजे आपण स्वरूपच आहोत, त्यामुळे त्याचा जप करीत बसणे हा वृथाशीण होय। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण असून शुद्ध अर्थ म्हणजे आपणच परब्रह्म आहोत, आपलाच आपल्याला लाभ होतो। हे ज्ञान परमदुर्लभ आहे, जे आदिअंती स्वयंभू स्वतःच स्वरूप आहे। जिथून हे सगळे प्रकट होतं आणि सर्व नाहीसं होतं, ते ज्ञान झाल्यावर बंधनाचा भ्रम नाहीसा होतो। मत आणि मतांतर जिथे निर्विकार होतात, त्याला अतिसूक्ष्म विचार पाहता ऐक्य म्हटले जाते। हे या चराचराचे शुद्ध निर्मळ स्वरूप आहे, त्यालाच ज्ञान असं वेदांतात म्हटलं आहे। आपलं मूळ स्थान शोधल्यावर अज्ञान यात सहजपणे नाहीसे होते, उडून जाते। त्याला मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात। आपली स्वतःला ओळख पटल्यावर आपल्यामध्ये सर्वज्ञता येते, त्यामुळे एका ठिकाणची गोष्ट पूर्णपणे निघून जाते। मी कोण असा हेतू धरून देहातीत पाहिलं असता आपण स्वरूपच होतो। पूर्वी अनेक थोर थोर होऊन गेले, जे ज्ञानाने पहिले पार केले त्यांची वर्णने ऐका। व्यास, वशिष्ठ, महामुनी, सुखी समाधानी जनक, अधिक महाज्ञानी यांनी ज्ञान मिळवले। वामदेवादी योगेश्वर, वाल्मिक, अत्रिऋषी, ऋषेश्वर शौनक आदी हे वेदांताच्या मताने अध्यात्माचे सार आहेत। सनकाधिक, आदिनाथ, मीननाथ, गोरक्षमुनी असे अनेक अनुभवी आहेत। सिद्ध मुनी महानुभाव या सगळ्यांनी ज्या ठिकाणी महादेव आत्मानंदात डोलत असतो तो स्वानुभव घेतला। असे हे अनुभवी म्हणजे वेदशास्त्रांचे सार आहेत। हे सिद्धांत धादांत विचार आहेत, त्याची प्राप्ती भाविकांना भाग्यानुसार होते। साधुसंत आणि सज्जन, भूत भविष्य वर्तमान या सर्वांचे गुप्त ज्ञान काय आहे ते आता सांगतो। तीर्थ व्रत तप दान धूम्रपान यांच्यामुळे ते जोडले जात नाही। पंचाग्नी गौरांजने यांनी प्राप्त होत नाही। सकळ साधनांचे फळ ज्ञानाचा शेवट असून त्याने संशयाचे मूळ नाहीसे होते। 56 भाषा आणि तितकेच ग्रंथ आहेत। वेदांत वगैरे या सगळ्याचा अर्थ एकच आहेत। जे पुराणांना माहिती नाही, जिथे वेदवाणी शिणल्या आहेत, तेच या क्षणी मी गुरुकृपेमुळे सांगत आहे। हृदयात वसलेल्या कृपामूर्ती सद्गुरुस्वामीच्यामुळे महाराष्ट्रीय मराठीतील ग्रंथामध्ये हे मी सांगत आहे। आता मला संस्कृत किंवा प्राकृत याच्याशी देणे घेणे नाही। माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे। वेदाभ्यास न करता, श्रवणाचे सायास न घेता, प्रयत्न करता मला अमृतमय प्रसाद सद्गुरूच्या कृपेमुळे मिळाला आहे। हा ग्रंथ मराठी भाषेत आहे, त्यापेक्षा संस्कृत श्रेष्ठ आहे, त्यात वेदांत श्रेष्ठ आहे। वेदांत थोर आहे, त्या वेदांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही। असा वेदांमधील सार प्रकट झालेले आहे। असा वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, असा गहन परमार्थ तो तू ऐक, असं समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत। हा भाग येथे समाप्त झाला। पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती. देह प्रारब्धाने जातो, सुखदुःख भोगवितो. जे जे काही केले ते ते फळाला आले, म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दारिद्र्यातच राहिला. म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा. जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे. दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड. चित्त ठेवावे भगवंतापाशी, प्रारब्ध आड येऊ शकत नाही. देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे. साधू संत देवादिक हे प्रारब्धातून नाही सुटले देख. जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन, समाधान नसावे त्याचेवर अवलंबून. त्यात रामाचे स्मरण देईल समाधान. दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी राम कृपेखाली दूर गेली. मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवावा मनात, मन होईल निभ्रांत. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन. कारण नामच आपल्याला तारण. मुखी रामाचे नाम, बाह्य प्रपंचाचे काम. ऐसा राम जोडा मनी, दुःखाचा लेश न आणावा मनी. आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर. असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठी. रामाचे नाव ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. नामाविण जे जे साधन, ते ते कष्टास मात्र कारण. देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनिवार. नामात कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणी निदिध्यास, स्थूलाची न करावी आस. अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण. जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले. मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम. परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिकहो नमस्कार, आणि आता वेळ झाली आहे विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारण्याची. मंडळी, आज गुरुवार, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, ज्यामध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती शेअर केली जाते आणि अशाच शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळतो. आणि रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांना आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास येवल्याहून आलेले आहेत श्री चेतन विलास पाटील सर, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमी या ठिकाणी कार्यरत आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम.
0: कसं वाटतंय सर आज इथे येऊन?
1: खूप छान वाटतंय मॅडम. म्हणजे मी सर्वप्रथम तुमचे तसेच विनोबा टीमचे आभार मानेल की त्यांनी मला यासाठी निवड केली माझी.
0: वा, आज आपण भेटलेलो आहोत ते पोस्ट ऑफ द मंथ तुम्हाला रिवॉर्ड मिळालं म्हणून. तर नेमकं तुम्हाला कुठल्या कारणासाठी हा पुरस्कार मिळाला, म्हटले कुठली पोस्ट तुम्ही शेअर केली आणि त्यासाठी?
1: मी मॅडम स्पेलिंग बी आमच्या शाळेत खूप मोठ्या प्रमाणात राबवतो आम्ही. म्हणजे साधारणतः 77 विद्यार्थी आहेत आमच्या शाळेत, पण 40 ते 45 विद्यार्थी दर आठवड्याला आमचे स्पेलिंग पाठ करतातच, जे विनोबा ऍपद्वारे 20 स्पेलिंग दिल्या जातात ते.
0: बर, थोडस आपण पाठीमागे जाऊया की तुम्हाला शिक्षकच व्हावं असं का वाटलं, असं काही ठरवलं होतं लहानपणापासून?
1: नाही मॅडम, म्हणजे घरच्यांची इच्छा होती की मी काहीतरी चांगलं करावं. पण घरात वडील, आजोबा, काका सर्व शिक्षक होते आणि त्यावेळेच्या परिस्थितीचा जर विचार केला, इंजिनिअरिंग थोडं डाऊन होतं आणि त्यामुळे आई वडिलांनी विचार केला की शिक्षक व्हावं. आणि नेहमी आजोबांचं एक वाक्य राहायचं माझ्या की जो शिकेल आणि ज्याला शिकण्याची आवड आहे किंवा शिकवण्याची आवड आहे त्या व्यक्तीने शिक्षक बनावं, आजोबा नेहमी सांगायचे. आणि त्याच गोष्टीचा विचार करून मी शिक्षक झालो.
0: अच्छा, बरं. आपलं बालपण आणि शिक्षण हे कुठे झालं?
1: माझं बालपण आणि शिक्षण पिंपळनेर धुळे जिल्ह्यात.
0: बर, अच्छा. आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं?
1: पहिली पोस्टिंग माझी रत्नागिरीतील खेड येथे झाली होती. आनसपुरे गाव होतं, डोंगराचा भाग होता पूर्ण. म्हणजे जेव्हा मला पोस्ट मिळाली त्यावेळेस सुद्धा परिस्थिती खूपच खराब होती. असं होतं की रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातल्या शिक्षकाला घ्यायचं नाही अशी त्यांनी त्यावेळेस अट ठेवली होती तिथल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा काही लोकांनी. मग अक्षरशः आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो तर स्टँडवर लपून बसावं लागलं होतं आम्हाला. आणि त्या दिवशी इंटरव्ह्यू असतानाच आम्हाला अक्षरशः पळावं लागलं होतं इंटरव्ह्यू समोर, शिक्षण अधिकाऱ्यांसमोरून आम्ही पळून गेलो होतो की लोक तिथं मारायला लागले होते. आणि त्या तशा परिस्थितीत आम्ही तिथं जॉबला लागलो. आणि जेव्हा जॉबला लागलो तिथं गेल्यावर परत असं वाटलं की अरे या जंगलात कुठं आलो. पण जी शाळा बघितली तेव्हा नक्कीच वाटलं की नाही इथं राहायला काही हरकत नाही. आणि तिथं मी जवळपास 10 वर्ष नोकरी केली.
0: अरे बापरे, बर, क्या बात आहे. त्याच्यानंतर किती ठिकाणी पोस्टिंग झालं?
1: त्यानंतर मॅडम रत्नागिरी तिथं 2 ठिकाणी म्हणजे शेजारच्या शाळेवर झाली होती. आणि त्यानंतर इथं येवल्या सिन्नरमध्ये पुतळेवाडीला, आणि नंतर आता मुरमी शाळेत 7 वर्ष झाली.
0: बरोबर. मग आता ही शाळा किती मोठी आणि किती पटसंख्या?
1: ही शाळा 4th पर्यंत आहे मॅडम. माझ्याकडे 4 मुख्याध्यापक म्हणून मी स्वतः आहे आणि आणखी 2 शिक्षक आहेत.
0: मग आता कितवीचा वर्ग आहे?
1: माझ्याकडे 4th वर्ग, मुख्याध्यापक असल्यामुळे वरचा वर्ग माझ्याकडे.
0: बर. विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: विनोबाची ओळख खरं सांगायला गेलं तर आपल्या सीओ मॅडमांनी जेव्हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला मीच लोकांना सांगायला होतो की ऍप कसं डाऊनलोड करायचं, काय ट्रेनिंग द्यायला होतो. पण एवढी पाहिजे तशी आवड सुरुवातीला झाली नाही. पण मग आमच्या शाळेत मिसेस माझ्या स्वतः शाळेतच आहेत, त्यांनी या उपक्रमाकडे चांगलं लक्ष दिलं, त्यांनी सुरुवात केली. त्यांना जेव्हा अवॉर्ड मिळायला लागले तेव्हा मलाही वाटलं की नाही आपण ही काहीतरी करावं. आणि त्या निमित्ताने मी विनोबात चांगला ऍक्टिव्ह झालो.
0: अच्छा, बर. मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट टाकल्या?
1: तरी 50 जवळपास पोस्ट आहेत मॅडम माझ्या.
0: बर. आणि मॅडम पण तुमच्याच शाळेत आहेत?
1: हो मॅडम, पण आम्ही एकाच शाळेत आहे. मॅडमच्या जवळपास 500 जवळपास पोस्ट असतील.
0: बर. कोणकोणते उपक्रम आतापर्यंत शाळेवर राबवले असतील?
1: मॅडम आम्ही शाळेत मुख्याध्यापक चार्ज असल्यामुळे मला एवढं, पण मग शिक्षक खूप छान भेटले मला. आणि ते शिक्षक खूप छान उपक्रम राबवतात, त्यांना सहकार्य माझं राहतंच. आम्ही त्यात दहीहंडी शाळेत राबवतो, नंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम, अक्षरशः पूर्वी आमचा 26 जानेवारीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा, पण तो इतका छान होत होता की लोकांनी सांगितलं की याचं गॅदरिंग मध्ये आपण रात्रीचं घेऊ, म्हणजे अजून आजूबाजूचे. आणि तुम्हाला सांगायला नक्कीच आनंद होईल की एकदा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना रस्त्याने एक गाडी जात होती, त्या गाडीवाल्यांनी गाडी थांबवली, कार्यक्रम बघितला, स्वतःच्या खिशातनं 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलं की असा कार्यक्रम आम्ही आजपर्यंत बघितला नव्हता, इतका छान कार्यक्रम तुमच्या शाळेत होतो.
0: क्या बात आहे. वा, वेगळीच अनुभूती आहे ही एक. बरं, मग ह्या पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्यानंतर अनेक शैक्षणिक साहित्य वगैरे पण मिळतात. मग आतापर्यंत किती वेळा तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि काय काय साहित्य मिळालं?
1: आमच्या शाळेत जवळपास आता तिसऱ्या चौथ्यांदा मला मिळाला हा पुरस्कार. आणि आम्ही हे जे पुरस्काराबद्दल साहित्य मिळतं, ह्या साहित्याचा खरंच विद्यार्थ्यांसाठी फायदा होतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आमच्या शाळेतले 40 ते 50 विद्यार्थी दर आठवड्याचे 20 स्पेलिंग आठवणीनं पाठ करतात. आणि आधी सुरुवातीला आम्हालाही वाटत होतं की हे 40-50 विद्यार्थी करतात, पण मग यांचे व्हिडिओ बनवायचे, मग त्याच्यात वेळ जायचा. पण आता असं झालंय की आम्हाला स्वतःला जायची सुद्धा गरज पडत नाही तिथं. विद्यार्थी आमचा मोबाईल घेतात, जेवणाच्या सुट्टीत जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्यांचे व्हिडिओ बनवतात. आम्ही म्हणजे त्या शनिवारपर्यंत पोस्ट टाकायच्या राहतात, तर आमचं नेट त्याच्यात जातं की त्या पोस्ट सर्व विनोबा ऍपला टाकतो आम्ही. हा, म्हणून मॅडमच्या भरपूर पोस्ट आहेत, तशाच माझ्याही म्हणजे वाढत आहेत, पण मग मी जास्त लक्ष घालत नाही पाहिजे.
0: बर, या व्यतिरिक्त शाळेमध्ये आपण काय काय सण समारंभ साजरे करतो?
1: सर्व जयंत्या तर साजऱ्या केल्या जातात मॅडम. नंतर प्रवेशोत्सव एक आम्ही चांगला जोरात साजरा करतो, जे नवीन विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी प्रवेशोत्सव आम्ही साजरा करतो. दहीहंडी एक साजरी करतो. असे बरेचसे उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात. आम्ही शैक्षणिक जास्त विचार करतो, म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षाही जास्त विद्यार्थ्यांची तयारी कशी करता येईल. आता या वर्षापासून स्कॉलरशिप आली, त्याच्यावर सुद्धा आम्ही जोर दिलाय. आणि आमचा मानस आहे की यावर्षी 2-3 विद्यार्थी तरी स्कॉलरशिपला यावे, ही तयारी करून घेतोय आम्ही.
0: वा, मस्त. बर, मग जेव्हा तुम्ही ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटलं तेव्हा त्यांचा आनंद कसा होता?
1: विद्यार्थ्यांचा आनंद तर द्विगुणितच राहतो मॅडम, कारण की विद्यार्थी, आमचं गाव छोटस गाव आहे आणि त्या गावात म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल की या वर्षी आमचे जिल्ह्यात स्पेलिंग बी मध्ये 2 विद्यार्थी आलेत. मग अक्षरशः एक ग्रामस्थ आले होते शाळेत, वयस्कर बाबा होते, आणि त्यांनी सांगितलं होतं की मला माहित नाही म्हणे अभिनंदन कसं करता काय करता, पण मला तुम्हाला शिक्षकांचं खरंच मनापासून सांगायचंय व की आमची पोरं जिल्ह्यापर्यंत पहिल्यांदा गेलीत. म्हणजे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे अनुभव नव्हते, ते आमच्यामुळे आणि या विनोबा ऍपमुळे सुद्धा, कारण की त्यांच्या स्पेलिंग बीचाच फायदा आम्हाला झाला आणि जिल्ह्यात 2 विद्यार्थी स्पेलिंग बीला आले आमचे.
0: परसबाग वगैरे आहे का आपल्या शाळेला?
1: मॅडम, दुष्काळी भागात आहे आमची शाळा, त्यामुळे पाहिजे तेवढं पाण्याची सुविधा नाही. तरी गावानं याच वर्षी आमचं काम बघून किंवा शिक्षक चांगलं काम करलेले सर्व, म्हणून गावाने ह्या वर्षी पाण्याची टाकी स्वतः ग्रामस्थांनी पैशांनी तयार करून दिली. गाव छोटे त्यामुळे एवढं.
0: बर, ज्या वेळेला काही मोठा सण असतो, दिवाळी किंवा असं काही असतं, त्यावेळेला विद्यार्थी काही स्वतः कलाकुसरीच्या वस्तू बनवतात का?
1: आमचा तो एक उपक्रम सांगायला नक्कीच आवडेल तुम्हाला. आम्ही दरवर्षी एका विद्यार्थ्यांकडनं डोंगर तयार करून घेतो. परीक्षा झाली का? हा, डोंगर तयार करून घ्यायचे, छोटे छोटे किल्ले तयार करून घ्यायचे. आणि म्हणजे 8 दिवस आधीपासून विद्यार्थी माती आणायला सुरुवात करता. आणि किल्ले जेवढे छान, म्हणजे त्यांनी अक्षरशः मुलांनी छोटे छोटे मावळे वगैरे विकत घेऊन ठेवलेत फक्त किल्ले बनवण्यासाठी. आणि मुलांना ती आवडत झाली, परीक्षा झाली की दिवाळीच्या आधी ते किल्ले तयार करता. तसं आकाश कंदील तयार करणं 2 वर्षापासून तो बी उपक्रम आमचा छान सुरू आहे.
0: आणि दप्तरमुक्त शनिवार मध्ये आपण काय काय?
1: दप्तरमुक्त शनिवार आम्ही दर आठवड्याला फिक्स राबवतो. त्याच्यात आमचा हा उपक्रम तर आहे स्पेलिंग बीचा, जो विद्यार्थी आमचे आणि त्यातल्या त्यात वेगवेगळे खेळ घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी. नंतर आम्ही मागे एकदा भोंडला स्पर्धा घेतली होती, भोंडला स्पर्धेत फुलांपासून रांगोळ्या तयार करणं, असे विविध उपक्रम आम्ही चालू ठेवतो.
0: क्या बात आहे. बरं, हे विनोबा हे ऍप शिक्षकांसाठी किती उपयोगी आहे असं तुम्हाला वाटतं?
1: शिक्षकांसाठी तर खूपच छान आहे मॅडम. मी सुरुवातीला सांगितलं, ज्याला शिकायची आणि शिकवण्याची आवड आहे त्यांनी शिक्षक बनावं. आणि त्यामुळे विनोबा ऍप हे शिकण्यासाठी खूप छान आहे, कारण की मला जे येतं ते दुसऱ्याला येत असेल असं नाही आणि दुसऱ्याला जे येतं ते मला येत असेल असं नाही. त्यामुळे प्रत्येक शिक्षकात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा राहते आणि तो वेगळं करतो आणि तो प्लॅटफॉर्म विनोबामुळे भेटतोय. आज मी जरी आम्ही काम केलं पण मग ते विनोबामुळे लोकांना दिसतं आणि तेच लोक आमच्या त्या पोस्ट बघून नक्कीच मला कालच एक शिक्षक भेटले होते, अहो सर तुम्ही तुमच्या स्पेलिंग बीची स्पर्धा कशी राबवता हे आम्हाला सांगा म्हणे की नेमकं तुम्ही कसं घेता. म्हणजे हे लोकांना उत्सुकता झाली, मग आम्ही सुद्धा त्यांना तेच सांगतो की आम्ही विनोबावर काय काम करतो ते तिथं बघा, तुम्हाला सहज लक्षात येईल. म्हणजे विनोबामुळे हा शिक्षकांना खूप छान प्लॅटफॉर्म भेटलाय.
0: आणि विद्यार्थी पूर्वीचे आणि आत्ताचे याच्यामध्ये काही डिफरन्स तुम्हाला जाणवतो का, की पूर्वीची त्यांची गुणवत्ता आणि आत्ताची गुणवत्ता?
1: आत्ता खरं तंत्रज्ञानाचं युग आहे मॅडम, आणि तंत्रज्ञानाच्या युगाचा जर विचार केला, विद्यार्थ्यांना जर काही करायचं असेल तर शिक्षकांनी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. आणि मग शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करत असतील, विद्यार्थी करतीलच, पण मग विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करून केला पाहिजे हे नक्कीच सांगेल. कारण की आपण बघतो आताच्या काळात काही गोष्टी, विद्यार्थी आई वडिलांनी मोबाईल दिला तर ते गेम खेळण्यासाठी युज करत असतील, तर नक्कीच त्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. पूर्वीचे विद्यार्थी खूप छान होते, आताच्या विद्यार्थ्यांमध्ये हा एक गुण, पण मग पालकांनी तेवढं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: नक्कीच. तर म्हणजे आता सध्या सगळ्या आपल्या शिक्षक बांधवांना काय सांगाल विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: विनोबा ऍप शिक्षकांनी नक्कीच वापर करावा, त्यामुळे विद्यार्थ्यांना तर प्लॅटफॉर्म भेटतोच आणि शिक्षकांनाही प्लॅटफॉर्म भेटतो. मी सांगितलं की विद्यार्थी जेवढं आता विनोबा ऍप मुळे विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळतात आणि ते बक्षिसांमुळे विद्यार्थी अजून प्रोत्साहित होता, आणि त्यामुळे सर्वांनी विनोबा ऍपचा वापर करावा एवढंच मी सांगेल.
0: बर, तर सर 17 वर्षाचा आपला कार्यकाळ आहे, आपण शिक्षक म्हणून 17 वर्षापासून कार्यरत आहात, तर अनेक विद्यार्थी येऊन गेले असतील, अनेक घटना घडल्या असतील, मग त्याच्यातला काही अविस्मरणीय प्रसंग आज या ठिकाणी सांगावासा वाटतो का?
1: नक्की मॅडम, मला 2 प्रसंग आहेत जे सांगावेसे वाटतात. एक प्रसंग म्हणजे मी जेव्हा रत्नागिरीत आनसपुरी शाळेत होतो त्या शाळेत गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी भेट दिली होती, आणि मॅडमने भेट दिल्यावर मॅडम माझ्या वर्गात आल्याबरोबर माझ्या वर्गात आल्यात, आणि मग मी पण नवीनच होतो तेव्हा, म्हणजे 1.5 वर्ष झालं होतं मला, म्हणून मी बी अधिकाऱ्याची पहिलीच भेट असं म्हणावं, कारण की ग्रामीण भाग होता, अधिकारी पहिल्यांदा आले होते. पण माझ्या विद्यार्थ्यांनी जे मॅडमला प्रश्न विचारलेत, म्हणजे मॅडमने प्रश्न विचारण्याआधीच विद्यार्थ्यांनी प्रश्न सुरू केलेत, आणि मॅडमला वाटलं की अरे हे विद्यार्थीच मला प्रश्न विचारतायत, मग मॅडमने जरा 5वीचा वर्ग होता टप विचारावं यांना, तर त्यांना 45 चे पाढे 47 चे पाढे असे मोठे पाढे बनवायला लावले. ते विद्यार्थ्यांनी सहज त्यांना बनवून दाखवले आणि मॅडम माझी पाठ थोपटून गेल्या होत्या की खूप छान काम केलंय सर. आणि तसाच दुसरा अनुभव, मी जेव्हा रत्नागिरीतनं बदली करून नाशिकला आलो, मला सिन्नरला पोस्टिंग भेटली. मग सिन्नरला माझे मित्रच आहेत ते सर, आता आदर्श शिक्षक पुरस्कार होता, आणि त्यांनी 1 ते 4 वर्ग आणलेला होता एक, जो त्यांचाच 1 पासून 4 पर्यंत. मग त्या शाळेत जेव्हा हजर व्हायला गेलो, मग हजर झालो मी, आणि सरांनी मला प्रश्न विचारला की सर तुम्हाला कोणता वर्ग पाहिजे शिकवायला. पहिलाच दिवस होता, सरांनी मला विचारलं, मग मी त्यांना सांगितलं सर 4थी मिळाली तर बरं होईल, मी तिकडे 5वी 6वी 7वी शिकवत होतो म्हटलं, त्यामुळे इकडे 4थी दिली तर बरं होईल. सर म्हटले नाही सर म्हणे, तो माझा वर्ग आहे आणि त्या मुलं इतकी हुशार आहेत म्हणे की ते तुला ऍक्सेप्ट करणार शक्य नाही म्हणे, त्यामुळे तू नको घेऊ. सर म्हटलं मला एकच दिवस शिकवू द्या, मी एक दिवस शिकवेल आणि त्यानंतर तुम्ही सांगाल तो वर्ग घेईल मी. मी एक दिवस त्या वर्गात शिकवायला गेलो, अक्षरशः दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्या सरांनी विद्यार्थ्यांना बोलवलं की अरे तुम्हाला कोणते शिक्षक पाहिजेत, आणि त्या विद्यार्थ्यांनी माझं नाव सुचवलं. तो जो विश्वास त्या विद्यार्थ्यांनी दाखवला तो मला म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील, कारण की ते विद्यार्थी माझ्याकडे फक्त 7 महिने राहिले मॅडम, पण आज सुद्धा त्यातले 7 ते 8 विद्यार्थी मला गुरु पौर्णिमेला त्याला फोन करतात की सर 6 महिने जे विद्यार्थी ज्या शिक्षकांकडे 3 वर्ष होते आणि फक्त त्या विद्यार्थ्यांना मी 6 महिने शिकवलं, पण त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा माझ्यावर आज बी विश्वास आहे त्यांचा, हे मला नेहमीच अविस्मरणीय राहील.
0: वा वा वा, खूपच छान. आणि दोन्ही प्रसंग खूप छान होते आणि नक्कीच आतापर्यंतचा प्रवास ऐकून छान वाटलं, इन्स्पायरिंग वाटलं. यापुढेही आपण असंच छान कार्य करत राहा अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आला, सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद
1: पुन्हा एकदा तुमचे, तसेच विनोबा टीमचे आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री चेतन विलास पाटील सर यांच्याशी, जे आलेले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमी येवला या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

0: मिला हम उसी के होलिए।
1: श्रोते हो नमस्कार। आज पुना गीत प्रतिमा पुना काही गाणी काही आठवणी मी रामचंद्र आज घेऊन आलोय एक राही प्यार का राही जो भी प्यार से मिला हम उसी के होलिए असं मूळ गाणं पण जो भी प्यार से मिला ये उसी का होलिया ये कौन है हा हा आहे देव अख्ख्या जनसृष्टीला आनंद आणि फक्त आनंद देणारा देव देव आनंद ऍक्टर रायटर डायरेक्टर प्रोड्युसर आणि एका हसऱ्या चेहऱ्याचा आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा देव माणूस खरंच अशीच एखादी रात्र असावी शरदाचं सुंदर चांदणं असावं आणि मग दिलकी दास्तान ऐकवायला एक रोमॅन्टिक असा हिरो असावा पहा आला असतो जराशी तिरकी चाल आणि पाहणाऱ्यांचे मात्र हाल

धरमदेव किशोरीमल आनंद हे देवानंद यांचं खरं नाव म्हणजे ओरिजिनल नाव. त्या लांबलचक नावाला शॉर्ट करून ते देव आनंद झाले. 26 सप्टेंबर 1930 हा त्यांचा जन्मदिवस. मित्रांनो, आज देवानंद हयात असते ना तर ते 95 वर्षाचे असते. पण मंडळी, असते तर असं म्हणण्यापेक्षा आहेत असं म्हटलं तर हो तसंच म्हणावं, कारण ते आजही आपल्यात आहेत, आपल्या आठवणीत आहेत, आपल्या हृदयात आहेत. एव्हरग्रीन आणि सिनेमा प्रेमीचा चॉकलेट हिरो कसा आणि कोण होता हा अवलिया, हा मेक है असं म्हणत जबरदस्त एंट्री करणारा हा देव. या देवने काय नाही केलं ते विचारा. अहो, याने बाजी लावली. हा टॅक्सी ड्रायव्हर झाला, CID झाला, पेईंग गेस्ट म्हणून सुद्धा राहिला, गाईड झाला, हिरोंका चोर म्हणजे ज्युल थीफ सुद्धा झाला, जॉनी झाला, बनारसी बाबू सुद्धा, आणखी बरंच काही काही झाला. पण जे काही झाला त्यात त्यानं प्रेमही तेवढंच केलं, कारण तो मुळात होता प्रेम पुजारी. म्हणून तर तो आजही आपल्याला सांगतोय, प्यार का राग सुनो.

0: मित्रांनो, देवानंद म्हणजे उत्तम कथा, दमदार संगीत आणि मस्त गाणी, 60 वर्ष आणि 100 च्या वर चित्रपट आणि गाणी तर किती सांगावीत. हा, गायक सांगता येतील बघा, महम्मद रफी आणि किशोर कुमार. म्हणजे एक गाण्यातला देव तर दुसरा आनंद. पण या दोघांच्याही आधी देवानंदचा आणखीन एक आवाज होता. अहो, ह्याच आवाजावर तर देवानंद का दिल आया था कभी. एक ऐसी आवाज जिसके बारे में साक्षात लताजी ने कहा था, हेमंदा जब गाते हैं तो ऐसा लगता है जैसे कोई साधु गा रहा हो मंदिर में बैठकर. ऐकुया तुझ स्वर्गीय आवाज. तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है कि मर जाए.
1: तेरी दुनिया में जीने

0: से तो बेहतर है कि मर जाए।
1: हे अप्रतिम गाणं होतं घर नंबर 44 या चित्रपटातलं, आणि गायक येस हेमंत कुमार। हेमंतांनी देवानंदसाठी सोलवा सालसाठीही आवाज दिला। सोलवा साल योगायोग पहा, हेमंत कुमारांनी देवानंदसाठी गाणी गायली ती सुद्धा 16च। त्यातलं कोणतंही गाणं ऐका या 16 पैकी, व्हॉइस ऑफ गॉड, हेमंदा आणि देव तर देवच। पहा ना, त्यांची गाणी ऐकण्यासाठी, तो स्वर ऐकण्यासाठी चांद तारे सुद्धा स्तब्ध झालेत आणि धरती सुद्धा चुप है, धरती।

श्रोते हो, तुम्हाला त्रिदेव माहिती आहेत ना? आर डी डी म्हणजे राज कपूर, देवानंद आणि दिलीप कुमार. या ट्रिओनं बॉलिवूडच्या सुवर्णयुगावर अक्षरशः राज्य केलं. राज्य. आता देवानंद यांच्यानंतर नावातच त्यांच्या देव. या आयकॉनिक अशा ऍक्टरचं आयुष्य म्हणजे सुद्धा चित्तथरारक प्रसंगाची अगदी रेलचेल आणि योगायोगाची मालिकाच जणू. पहा ना, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा आवाज असलेले हेमंत कुमार यांचा स्मृतिदिन 26 सप्टेंबर, म्हणजे देवानंद यांचा जन्मदिन आणि हेमंतांचा स्मृतिदिन एकच 26 सप्टेंबर. हा सुद्धा योगायोगच. ही दोन नक्षत्र एकमेकांना भेटल्यावर काय म्हणाली असतील बरं? मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया.

देवानंद यांनी हेमंत कुमार यांची एकूण 16 गाणी पडद्यावर पेश केली. पण गंमत म्हणजे या 16 पैकी फक्त एकाच गाण्याचे संगीतकार होते हेमंदा. 10 गाणी दादा बर्मन यांची आणि 5 गाणी दुसऱ्या संगीतकारांची. ते वन अँड ओनली वन गाणं कोणतं होतं बरं? तर ते होतं फेरी या चित्रपटातलं. आणि वर्ष होतं 1954. आणि त्या गाण्याचे बोल होते रंगीली रंगीली राणी निंदिया, असं काहीतरी बोल होते त्या गाण्याचे. या गीताची रेकॉर्डसुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध नाही आहे मित्रांनो, पण नसू द्या, जे उपलब्ध आहे ते ऐकूया की. हे घ्या मुनीमजीमधलं हे गमतीशीर गाणं. माईकवर हेमंदा, गीता दत्त आणि किशोरदा, आणि मग पडद्यावर देवानंद, नलिनी जयवंत आणि चक्क प्राण. दिल की उमंगे हैं जवां, आइए सुनते हैं.

0: ना एक बार और।
1: दिल की उमंग है जवां, रंग में डूबा है समां।

काय आहे की नाही गंमत मित्रांनो, ही गंभीरदार सिच्युएशन आणि देवानंदचे एक्सप्रेशन्स म्हणजे लाजवाब. आणखीन एक लाजवाब गाणं ऐकूया, देव आणि हेमंतांचा हा समसमा संयोग, चित्रपट मिलाप. हा मिलाप बराच जुना म्हणजे 1955, बापरे 70 वर्ष होतील या गाण्याला, पण अजूनही तरुण आहे. कसं आहे, 17 वर्षासारखं तरुण आहे हे गाणं. ये बहारों का समा, चांद तारों का समा, क्या बात है.

श्रोते हो, हे मंदा, या दोघांनी 16 गाण्याची अगदी 16 कमाल केली. आता या 16 गाण्यामध्ये 2-3 ड्युएट सुद्धा सामील आहेत बरं का. याद किया दिल ने कहा हो तुम हे पतिताचं ड्युएट तसं आपण नेहमीच ऐकतो, पण हाऊस नंबर 44 म्हणजे घर नंबर 44 मध्ये एक छान ड्युएट आहे, ते ऐकवतो मी तुम्हाला. गीत प्रतिमेची ही खास पेशकश तुमच्यासाठी. पीछे पीछे आकर हो

याद रह जाती है और वक्त गुजर जाता है। फूल खिलता भी है और खिल के बिखर जाता है। अशी ही दोन फूल आणि असे हे दोन सितारे, एकाचा आवाज देवासारखा तर दुसरा स्वतःच देव। या दोघांच्या अद्वैतास आपल्या सर्वांचे अभिवादन। आज थांबूया इथंच। मी रामचंद्र घेतोय तुमचा निरोप, पण आपण पुन्हा भेटूया अशाच कुणाच्या तरी सुंदर आठवणी घेऊन। पण कुणाच्या मित्रांनो ते नाही सांगता येणार आज, कारण है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा।

0: रसिका हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिका हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. ही एक नवी संकल्पना गेल्या काही वर्षापासून सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दोन परदेशी भाषा शिकवल्या जातात आणि ह्या भाषा सर्व वयोगटांसाठी असून आपण कमीत कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही वेळेत अगदी आपल्या पॉसिबिलिटीनुसार आपल्याला शक्य त्या वेळेत आपण ही भाषा शिकू शकतो. तर ह्या अनुषंगाने आपण नेहमीच विविध विद्यार्थी, शिक्षक आणि ह्या सर्व उपक्रमासाठी ज्यांचं तांत्रिक सहकार्य लाभलं आहे अशा सगळ्यांशी आत्तापर्यंत गप्पा मारलेल्या आहेत. त्याच कार्यक्रमामध्ये आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले आहेत PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे इथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री विनायक खंडेराव जाधव सर. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या संपूर्ण संकल्पनेविषयी त्यांना काय वाटतं नेमकं, ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: तर तुम्ही शिक्षक म्हणून किती वर्षापासून कार्यरत आहात, थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर आम्हाला.
1: मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेले 27 वर्ष कार्यरत आहे, पण ह्या कुदळवाडीच्या शाळेमध्ये मी आता 1-6 महिने झाले मी तिथं, माझी ट्रान्सफर झालेली.
0: बर, आता सध्याची शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे आणि तुम्ही कोणकोणते विषय त्यांना शिकवता याबद्दल काय सांगाल?
1: आमच्या शाळेमध्ये टोटल 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. पहिली ते आठवी पर्यंत वर्ग आहेत. मी इयत्ता 6वी ते 8वी ह्या वर्गांना सर्व विषय शिकवत असतो.
0: बर, ज्या वेळेला तुम्हाला फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन याबद्दल समजलं तेव्हा तुम्ही कुठल्या शाळेत होतात आणि हे ऐकून तुम्हाला काय वाटलं की अशी एक संकल्पना आलेली आहे तर ती किती फायद्याची आहे असं तुम्हाला वाटलं?
1: हो, त्यावेळेला मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याच बोराडेवाडी ह्या शाळेमध्ये होतो. त्यावेळेला शैलेश लेले त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला आमची मुख्याध्यापिका विमल साळवी मॅडम होत्या, त्यांचा मुलगा आणि सर हे क्लासमेट आहेत, ते त्यांना त्या शाळेवर घेऊन आले होते. आणि मी जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सगळं सांगितलं याविषयी माहिती, त्यावेळेला मी लगेच होकार दिला की मी ही भाषा शिकवायला किंवा हा उपक्रम पुढे चालवायला तयार आहे.
0: अच्छा, बर, काय वाटतं तुम्हाला हे दोन परकीय ज्या भाषा आहेत ह्या शिकल्याने विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो?
1: हा, या दोन परकीय भाषा मध्ये म्हणजे मला किंवा मुलांना आवडणारी भाषा म्हणजे जर्मन भाषा आहे. ती भाषा शिकल्यामुळं मुलांना जागतिकरणाचे कुठेतरी दरवाजे खुले होतात, ते मुलं अब्रॉड काहीतरी पाहतात. त्याच्यामुळं द जर्मन हा देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड ह्या देशांमध्ये सुद्धा जर्मन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. आणि त्या ठिकाणी हे जर भाषेमध्ये जर चांगलं स्किल असेल तर विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये खूप पुढे मुलांना व्हावे.
0: बर बर, पण हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातली व्यक्ती सुद्धा ही भाषा शिकू शकते, मग हा एक प्लस पॉइंट तुम्हाला वाटतो का?
1: हो हो, आता माझ्या मला मुलं आमचे मुल शाळेतली मुलं आहेत ती जर्मन भाषेमध्ये एवढा चांगला संवाद करतात, तो संवाद पाहिला ना शिक्षक सुद्धा म्हणतात की आम्हाला पण ही भाषा शिकवायची. अगदी आमच्या शाळेचा वॉचमन आहे तो सुद्धा मानला की मला पण हा क्लास लावून द्या.
0: बर,
1: म्हणजे एवढं, हा एवढं म्हणजे त्याच्यामध्ये मुलांनी स्किल प्राप्त केलेले.
0: वा, क्या बात है. आणि खरोखरच अशा किती तुम्ही ओळखता, असे किती विद्यार्थी व्यतिरिक्त काही लोक आहेत का की ज्यांनी म्हणजे मोठे माणसं की ज्यांनी ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं आहे असे काही तुमच्या डोळ्यासमोर आहेत का?
1: आता नवीन शाळेमध्ये गेल्यापासून आता दोन तीन शिक्षक आणि हे असे बाहेरचे स्टाफ आहे, तो म्हटला त्यांना आता ह्या वर्षी मी काय करणार, पहिल्या लेवलला त्यांना हे करून घेणार आहे. आतापर्यंत काय कोणी केलेलं नाहीये, आता इथून पुढे ते करतील.
0: बर, तुम्ही पूर्वीच्या शाळेमध्ये होतात तेव्हा हा कोर्स सुरू झाला आणि किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी किती लेवल आतापर्यंत पार केलेले आहेत?
1: लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही हा कोर्स शाळेमध्ये सुरू केला होता. त्या सुरुवातीच्या बॅच मध्ये जी 25 मुलं होती ती 25 मुलांनी जवळजवळ 3ऱ्या लेवल पर्यंत ती गेली होती. 3 लेवल त्यांनी चांगल्यापैकी कम्प्लीट केल्या होत्या. आणि त्याच्यानंतरची आता एक 2 वर्षापूर्वीची एक बॅच होती, त्याच्यामध्ये 43 मुलं त्या परीक्षेला बसली होती फर्स्ट लेवलला, आणि त्याच्यामधली जवळजवळ 33 मुलं चांगल्या याच्यामध्ये कम्प्लीट केलं होतं, आणि ती मुलं आता दुसऱ्या लेवल कम्प्लीट करतायत.
0: वा, फारच छान. विद्यार्थ्यांचं ठीक आहे की मुलांना उत्साह असतो, क्युरियोसिटी असते की नवीन काहीतरी शिकून बघावं असं, पण हा हे जेव्हा घरी कळलं पालकांना की अशा पद्धतीने कोर्स आपल्या शाळेमध्ये अवेलेबल आहे, तर त्यांचा कसा होता दृष्टिकोन ह्याकडे बघण्याचा, की त्यांनी पाठिंबा दिला की काही पालकांनी विरोध केला? मग तुम्हाला कधी काही त्यामध्ये पालकांना समजून सांगावं लागलं का की ह्या फॉरेन लँग्वेज शिकणं गरजेचं आहे वगैरे, असं काही झालं का?
1: सुरुवातीला पालकांना वाटायचं की अशी विदेशी भाषा जर्मन त्याच्यामध्ये खूप आवड असेल, पण सुरुवातीला एक पालक मेळावा आम्ही घेतला होता, त्यावेळेला त्यांना सांगितलं की काय नाही, यांना फक्त प्राथमिक लेवललाच आपण देणार आहे, एकदम हार्ड काय असणार नाहीये, आणि सगळी तयारी करून घेतली जाते. आणि हे जे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ह्या प्लॅटफॉर्मने काय केलेले आहे, सगळे याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, हिंदी इंग्रजी मधून व्हिडिओ तयार केले आहेत, आणि मुलांना काय केलंय त्याचं लॉग इन दिलंय, ऍक्सेस दिलेलं आहे त्याचा. त्यामुळं मुलांना जर काही शंका आली कशाबद्दल काही समज नाही तर ते स्वतः मोबाईलवर लॉग इन करतात आणि व्हिडिओ पाहतात आणि स्वतः शंकांचं निरसन करतात. आणि त्यामुळं सुरुवातीला जरी भीती असली, मुलांना पण भीती होती की आपल्याला इंग्रजी भाषा एवढी आवड जातीये, पण त्या मनाने जर्मनी भाषा शिकताना काही प्रॉब्लेम आला नाही, मुलांनी खूप आनंदाने आणि ते स्वतःहून त्याच्यामध्ये हे केलं, स्किल घेतलं.
0: बर बर. तुम्ही स्वतः कधी ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला का, किंवा तुमच्या मनात असा विचार आला का की आपण सुद्धा ही भाषा शिकायला पाहिजे?
1: आता मुलांना जेव्हा गायडन्स करताना जेवढं मुलांना शिकवतो ते त्याच्यापेक्षा जास्त शिकावं लागतं, म्हणजे आपण आपलं जर काही येत असलं तरच आपण मुलांना शिकू शकतो. मुलांना जेवढं शिकवायचंय तेवढं मला अगोदर शिकावं लागतं. मुलांनी जर एखादा वाक्य आलं किंवा एखादा टॉपिक दिला त्याच्यावर मग त्यांना त्याच्यावर जर्मन भाषेमध्ये काय याला बोलतात ते सांगावं लागतं, त्यामुळे अभ्यास करता करताच भाषा शिकून होते.
0: बरोबर. एकूणच शैलेश लेले सरांनी घेतलेला हा इनिशिएटिव्ह याबद्दल तुम्हाला काय वाटत?
1: हा इनिशिएटिव्ह खूप छान आहे, आणि मुलांना मुलांचं जे प्राथमिक लेवलला जे वय असतं असं काहीतरी नवीन शिकायचं याच्यामध्ये ती ही एखाद्या परकीय भाषेची तोंड ओळख झाली किंवा आता एक 4 लेवल जरी त्याच्या झाल्या तर त्यांना पुढे खूप असं परकीय भाषेबद्दल किंवा नवीन काय शिकायचं असेल त्याबद्दल खूप ते कॉन्फिडेंट राहतील. परकीय भाषा शिकण्यामुळे काय झालं, पोरांचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढलेला आहे. आता आम्ही ज्या आता शाळेमध्ये जी फक्त 20 मुलं बसवली होती त्याच्यामध्ये 18 मुलांनी ती पहिली लेवल क्रॅक केली, आणि ती त्यांना असं हे होतं सगळ्या मुलांमध्ये आपण ही भाषा शिकलेलो आहे आणि आपल्याला संवाद करता येतो, याच्यामध्ये बोलता येते. बाकीच्या मुलांना पण असं वाटतं की आपण सुद्धा शिकावं, बाकीची मुलं सुद्धा म्हणतात पुन्हा दुसरं कधी हे करायचं आहे, आम्हाला पण फॉर्म भरायचं आहे, आम्हाला पण शिकायचंय.
0: बर. या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही सांगावं असं वाटतं का की एखादा अविस्मरणीय अनुभव वगैरे, की ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याच्या संदर्भात, किंवा अजून काही वेगळं असं घडलं असेल तर ते तुम्हाला आज इथे शेअर करावं असं वाटतं का?
1: मी जेव्हा बोराडेवाडी शाळेमध्ये मागच्या वर्षी हा जेव्हा याचा निकाल लागल्यानंतर एक कार्यक्रम ठेवला होता, आणि मग त्याच्यानंतर सकाळचे पत्रकार लोकमतचे पत्रकार आले होते, त्याच्यानंतर साम टीव्ही ई टीव्ही मराठी याचे पण चॅनलवाले आले होते, त्यांनी मुलांची मुलाखत घेतली, विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली, पालकांची पण मुलाखत घेतली, पालकांना कसं वाटते हे सगळं घेतलं आणि हे

0: भाषेचं ज्ञान देण्याचं काम करत असतो म्हटले. तर मग ते आले होते, त्यांनी अशी पुस्तकं लिहिली होती, त्याच्यातलं एक पुस्तक मला भेट दिलं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय. मी असं कधीच हे नाही केलं की बातमी वाचून तो ती व्यक्ती इथं शोधत आली होती आणि माझी भेट घेतली आणि त्यांनी मला त्यांचं पुस्तक भेट दिलं. ते मला खूप या सगळ्यामध्ये अविस्मरणीय आहे.
1: नाही, खरोखरच तुमच्या कार्याची दखल तर घेतली गेलीच, पण तुम्हाला त्या उत्तम कार्याची पोचपावती सुद्धा मिळाली असं सुद्धा काही म्हणायला हरकत नाही या प्रसंगानंतर.
0: हो
1: वा, खूपच छान. तर सर, जाता जाता आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काही सल्ला द्यावा असा वाटतो का?
0: लहान मुलं असतात ना, त्यांच्या एवढी क्षमता त्यांच्यामध्ये असते, त्यांना संधी द्यायची का, त्या संधीचं ते सोनं करतात. फक्त आपलं काम काय, संधी द्यायची त्यांना. कधीही आपण असं कमी लेखायचं नाही, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी प्राप्त करायची, संधी द्यायची की त्याच्यामधून काही ना काहीतरी नवीन असं घडवतात की सर्वांना चकित करून सोडतात.
1: वा, नक्कीच खूप छान. एकूणच तुम्ही जे काही तुमचं मनोगत आज इथे व्यक्त केलं त्यावरून लक्षात आलं की आपली फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी या परकीय भाषांचा उपयोग करून घेत आहेत, आपल्या प्रगतीसाठी त्या भाषा शिकतायत. तर फक्त विद्यार्थीच नाही तर इतर वयोगटातल्या व्यक्तींना सुद्धा याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि नक्कीच आपल्या सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा हा कोर्स इतक्या छान पद्धतीने रन होतो आहे आणि याची दखल विविध स्तरावरती घेतली जाते हे सगळं आज तुमच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवलं. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक जाधव यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 65वा, दशक 5वा, समास 6वा, शुद्ध ज्ञानाचे वर्णन। जय जय रघुवीर समर्थ। जिथे मुळातच काय नाही तिथे सर्व साक्षीत्व कसं येणार? म्हणून तुर्यावस्था म्हणजे शुद्ध ज्ञान मानू नये। ज्ञान म्हणजे अद्वैत, तुर्या म्हणजे प्रत्यक्ष द्वैत, म्हणून शुद्ध ज्ञान वेगळेच असते। शुद्ध ज्ञानाचे लक्षण म्हणजे आपण शुद्ध स्वरूपात असणे, याला शुद्ध स्वरूप ज्ञान असे म्हणतात हे श्रोत्यांनी जाणावे। महावाक्य उपदेश केला पण त्याचा जप केला जात नाही, त्याचा विचारच साधकांनी केला पाहिजे। महावाक्य उपदेशाचे सार म्हणजे त्याचा विचार घेतला पाहिजे, त्याचा जप केला तरी भ्रांतीचा अंधकार फिटत नाही। महावाक्याचा अर्थ म्हणजे आपण स्वरूपच आहोत, त्यामुळे त्याचा जप करीत बसणे हा वृथाक्षीण होय। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण असून शुद्ध अर्थ म्हणजे आपणच परब्रह्म आहोत, आपलाच आपल्याला लाभ होतो। हे ज्ञान परमदुर्लभ आहे, जे आदिअंती स्वयंभू स्वतः स्वरूप आहे। जिथून हे सगळे प्रकट होतं आणि सर्व नाहीसं होतं, ते ज्ञान झाल्यावर बंधनाचा भ्रम नाहीसा होतो। मत आणि मतांतर जिथे निर्विकार होतात, त्याला अतिसूक्ष्म विचार पाहता ऐक्य म्हटले जाते। हे या चराचराचे शुद्ध निर्मळ स्वरूप आहे, त्यालाच ज्ञान असं वेदांतात म्हटलं आहे। आपलं मूळ स्थान शोधल्यावर अज्ञान यात सहजपणे नाहीसे होते, उडून जाते। त्याला मोक्षदायक ब्रह्मज्ञान असे म्हणतात। आपली स्वतःला ओळख पटल्यावर आपल्यामध्ये सर्वज्ञता येते, त्यामुळे एका ठिकाणची गोष्ट पूर्णपणे निघून जाते। मी कोण असा हेतू धरून देहातीत पाहिलं असता आपण स्वरूपच होतो। पूर्वी अनेक थोर थोर होऊन गेले, जे ज्ञानाने पैलपार केले त्यांची वर्णने ऐका। व्यास, वशिष्ठ, महामुनी, सुखी समाधानी जनक, अधिक महाज्ञानी यज्ञाने मिळवले। वामदेवादी योगेश्वर, वाल्मिक, अत्री ऋषी, ऋषेश्वर शौनकादी हे वेदांताच्या मताने अध्यात्माचे सार आहेत। सनका अधिक, आदिनाथ, मीननाथ, गोरक्षमुनी असे अनेक अनुभवी आहेत। सिद्ध, मुनी, महानुभाव या सगळ्यांनी ज्या ठिकाणी महादेव आत्मानंदात डोलत असतो तो स्वानुभव घेतला। असे हे अनुभवी म्हणजे वेदशास्त्रांचे सार आहेत। हे सिद्धांत धादांत विचार आहेत, त्याची प्राप्ती भाविकांना भाग्यानुसार होते। साधुसंत आणि सज्जन, भूत, भविष्य, वर्तमान या सर्वांचे गुप्त ज्ञान काय आहे ते आता सांगतो। तीर्थ, व्रत, तप, दान, धूम्रपान यांच्यामुळे ते जोडले जात नाही। पंचाग्नी, गौरांजने यांनी प्राप्त होत नाही। सकळ साधनांचे फळ ज्ञानाचा शेवट असून त्याने संशयाचे मूळ नाहीसे होते। 56 भाषा आणि तितकेच ग्रंथ आहेत। वेदांत वगैरे या सगळ्याचा अर्थ एकच आहेत। जे पुराणांना माहिती नाही, जिथे वेदवाणी शिणल्या आहेत, तेच या क्षणी मी गुरुकृपेमुळे सांगत आहे। हृदयात वसलेल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामीच्यामुळे महाराष्ट्रीय मराठीतील ग्रंथामध्ये हे मी सांगत आहे। आता मला संस्कृत किंवा प्राकृत याच्याशी देणे घेणे नाही। माझा स्वामी कृपेसहित माझ्या हृदयामध्ये वसलेला आहे। वेदाभ्यास न करता, श्रवणाचे सायास न घेता, प्रयत्न करता मला अमृतमय प्रसाद सद्गुरूच्या कृपेमुळे मिळाला आहे। हा ग्रंथ मराठी भाषेत आहे, त्यापेक्षा संस्कृत श्रेष्ठ आहे। त्यात वेदांत श्रेष्ठ आहे, वेदांत थोर आहे, त्या वेदांपेक्षा श्रेष्ठ काहीही नाही। असा वेदांमधील सार प्रकट झालेले आहे। असा वेदांत, त्या वेदांताचाही मतितार्थ, असा गहन परमार्थ तो तू ऐक, असं समर्थ रामदास स्वामी महाराज सांगत आहेत। हा भाग येथे समाप्त झाला। पुढील कथा ऐकूया पुढील भागात।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती. देह प्रारब्धाने जातो, सुखदुःख भोगवितो. जे जे काही केले ते ते फळाला आले, म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दारिद्र्यातच राहिला. म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा. जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे. दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड. चित्त ठेवावे भगवंतापाशी, प्रारब्ध आड येऊ शकत नाही. देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे. साधू संत देवादिक, हे प्रारब्धातून नाही सुटले देख. जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन, समाधान नसावे त्याचेवर अवलंबून. त्यात रामाचे स्मरण देईल समाधान. दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी राम कृपेखाली दूर गेली. मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण. नामी ठेवावे चित्त, तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवावा मनात, मन होईल निभ्रांत. कर्तव्य असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन. कारण नामच आपल्याला तारण. मुखी रामाचे नाम, बाह्य प्रपंचाचे काम. ऐसा राम जोडा मनी, दुःखाचा लेश न आणावा मनी. आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर. असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठी. रामाचे नाव ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्मा राम. नामाविण जे जे साधन, ते कष्टास मात्र कारण. देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य. बुद्धी करावी स्थिर, नामी असावे प्रेम अनिवार. नामात कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणी निदिध्यास, स्थूलाची न करावी आस. अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण. जगन्नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले. मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम. परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: रसिका हो नमस्कार. आणि आता वेळ झाली आहे विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून गप्पा मारण्याची. मंडळी, आज गुरुवार, विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना भेटत असतो आणि त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. संजय दालमिया सर आणि ओपन लिंक फाउंडेशन यांनी सुरू केलेलं विनोबा हे ऍप, ज्यामध्ये शिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमांविषयीची माहिती शेअर केली जाते आणि अशाच शिक्षकांना पोस्ट ऑफ द मंथ नावाचा रिवॉर्ड मिळतो. आणि रिवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांना आपण हे स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर ह्याच अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला खास येवल्याहून आलेले आहेत श्री चेतन विलास पाटील सर, जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमी या ठिकाणी कार्यरत आहेत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद मॅडम.
0: कसं वाटतंय सर आज इथे येऊन?
1: खूप छान वाटतंय मॅडम. म्हणजे मी सर्वप्रथम तुमचे तसेच विनोबा टीमचे आभार मानेल की त्यांनी मला यासाठी निवड केली माझी.
0: वा, आज आपण भेटलेलो आहोत ते पोस्ट ऑफ द मंथ तुम्हाला रिवॉर्ड मिळालं म्हणून. तर नेमकं तुम्हाला कुठल्या कारणासाठी हा पुरस्कार मिळाला, म्हटले कुठली पोस्ट तुम्ही शेअर केली आणि त्यासाठी?
1: मी मॅडम स्पेलिंग बी आमच्या शाळेत खूप मोठ्या प्रमाणात राबवतो आम्ही. म्हणजे साधारणतः 77 विद्यार्थी आहेत आमच्या शाळेत, पण 40 ते 45 विद्यार्थी दर आठवड्याला आमचे स्पेलिंग पाठ करतातच, जे विनोबा ऍपद्वारे 20 स्पेलिंग दिल्या जातात.
0: बर, थोडस आपण पाठीमागे जाऊया की तुम्हाला शिक्षकच व्हावं असं का वाटलं, असं काही ठरवलं होतं लहानपणापासून?
1: नाही मॅडम, म्हणजे घरच्यांची इच्छा होती की मी काहीतरी चांगलं करावं. पण घरात वडील, आजोबा, काका सर्व शिक्षक होते आणि त्यावेळेच्या परिस्थितीचा जर विचार केला, इंजिनिअरिंग थोडं डाऊन होतं आणि त्यामुळे आई वडिलांनी विचार केला की शिक्षक व्हावं. आणि नेहमी आजोबांचं एक वाक्य राहायचं माझ्या की जो शिकेल आणि ज्याला शिकण्याची आवड आहे किंवा शिकवण्याची आवड आहे त्या व्यक्तीने शिक्षक बनावं, आजोबा नेहमी सांगायचे. आणि त्याच गोष्टीचा विचार करून मी शिक्षक झालो.
0: अच्छा. बरं, आपलं बालपण आणि शिक्षण हे कुठे झालं?
1: माझं बालपण आणि शिक्षण पिंपळनेर धुळे जिल्ह्यात.
0: बर, अच्छा. आणि पहिलं पोस्टिंग कुठे झालं होतं?
1: पहिली पोस्टिंग माझी रत्नागिरीतील खेड येथे झाली होती. आनसपुरे गाव होतं, डोंगराचा भाग होता पूर्ण. म्हणजे जेव्हा मला पोस्ट मिळाली त्यावेळेस सुद्धा परिस्थिती खूपच खराब होती. असं होतं की रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातल्या शिक्षकाला घ्यायचं नाही अशी त्यांनी त्यावेळेस अट ठेवली होती तिथल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा काही लोकांनी. मग अक्षरशः आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो तर स्टँडवर लपून बसावं लागलं होतं आम्हाला. आणि त्या दिवशी इंटरव्ह्यू असतानाच आम्हाला अक्षरशः पळावं लागलं होतं इंटरव्ह्यू समोर, शिक्षण अधिकाऱ्यांसमोरून आम्ही पळून गेलो होतो की लोक तिथं मारायला लागले होते. आणि त्या तशा परिस्थितीत आम्ही तिथं जॉबला लागलो. आणि जेव्हा जॉबला लागलो तिथं गेल्यावर परत असं वाटलं की अरे या जंगलात कुठं आलो. पण जी शाळा बघितली तेव्हा नक्कीच वाटलं की नाही इथं राहायला काही हरकत नाही. आणि तिथं मी जवळपास 10 वर्ष नोकरी केली.
0: अरे बापरे, बर, क्या बात आहे. त्याच्यानंतर किती ठिकाणी पोस्टिंग झालं?
1: त्यानंतर मॅडम रत्नागिरी तिथं 2 ठिकाणी म्हणजे शेजारच्या शाळेवर झाली होती आणि त्यानंतर इथं येवल्या सिन्नरमध्ये पुतळेवाडीला आणि नंतर आता मुरमी शाळेत 7 वर्ष झाली.
0: बरोबर. मग आता ही शाळा किती मोठी आणि किती पटसंख्या?
1: ही शाळा 4थी पर्यंत आहे मॅडम. माझ्याकडे 4 मुख्याध्यापक म्हणून मी स्वतः आहे आणि आणखी 2 शिक्षक आहेत.
0: मग आता कितवीचा वर्ग आहे?
1: माझ्याकडे 4थीचा वर्ग, मुख्याध्यापक असल्यामुळे वरचा वर्ग माझ्याकडे.
0: बर, विनोबाची आणि तुमची ओळख कधी आणि कशी झाली?
1: विनोबाची ओळख खरं सांगायला गेलं तर आपल्या सीओ मॅडमांनी जेव्हा उपक्रम सुरू केला सुरुवातीला मीच लोकांना सांगायला होतो की ऍप कसं डाऊनलोड करायचं, काय ट्रेनिंग द्यायला होतो. पण एवढी पाहिजे तशी आवड सुरुवातीला झाली नाही. पण मग आमच्या शाळेत मिसेस माझ्या स्वतः शाळेतच आहेत, त्यांनी या उपक्रमाकडे चांगलं लक्ष दिलं, त्यांनी सुरुवात केली. त्यांना जेव्हा अवॉर्ड मिळायला लागले तेव्हा मलाही वाटलं की नाही आपण ही काहीतरी करावं आणि त्यानिमित्ताने मी विनोबात चांगला ऍक्टिव्ह झालो.
0: अच्छा, बर. मग आतापर्यंत तुम्ही किती पोस्ट टाकल्या?
1: तरी 50 जवळपास पोस्ट आहेत मॅडम माझ्या.
0: बर, आणि मॅडम पण तुमच्याच शाळेत आहेत?
1: हो मॅडम, पण आम्ही एकाच शाळेत आहे. मॅडमच्या जवळपास 500 जवळपास पोस्ट असतील.
0: बर, कोणकोणते उपक्रम आतापर्यंत शाळेवर राबवले असतील?
1: मॅडम आम्ही शाळेत मुख्याध्यापक चार्ज असल्यामुळे मला एवढं, पण मग शिक्षक खूप छान भेटले मला आणि ते शिक्षक खूप छान उपक्रम राबवता, त्यांना सहकार्य माझं राहतंच. आम्ही त्यात दहीहंडी शाळेत राबवतो, नंतर आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम, अक्षरशः पूर्वी आमचा 26 जानेवारीच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा, पण तो इतका छान होत होता की लोकांनी सांगितलं की याचं गॅदरिंग मध्ये आपण रात्रीचं घेऊ, म्हणजे अजून आजूबाजूचे आणि तुम्हाला सांगायला नक्कीच आनंद होईल की एकदा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना रस्त्याने एक गाडी जात होती, त्या गाडीवाल्यांनी गाडी थांबवली, कार्यक्रम बघितला, स्वतःच्या खिशातनं 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलं की असा कार्यक्रम आम्ही आजपर्यंत बघितला नव्हता, इतका छान कार्यक्रम तुमच्या शाळेत होतो.
0: क्या बात है. वा, वेगळीच अनुभूती आहे ही एक. बरं, मग ह्या पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळाल्यानंतर अनेक शैक्षणिक साहित्य वगैरे पण मिळतात. मग आतापर्यंत किती वेळा तुम्हाला पुरस्कार मिळाला आणि काय काय साहित्य मिळालं?
1: आमच्या शाळेत जवळपास आता तिसऱ्या चौथ्यांदा मला मिळाला हा पुरस्कार. आणि आम्ही हे जे पुरस्काराबद्दल साहित्य मिळतं, ह्या साहित्याचा खरंच विद्यार्थ्यांसाठी फायदा होतोय आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आवड निर्माण झाली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आमच्या शाळेतले 40 ते 50 विद्यार्थी दर आठवड्याचे 20 स्पेलिंग आठवणीनं पाठ करतात. आणि आधी सुरुवातीला आम्हालाही वाटत होतं की हे 40-50 विद्यार्थी करतात, पण मग यांचे व्हिडिओ बनवायचे, मग त्याच्यात वेळ जायचा. पण आता असं झालंय की आम्हाला स्वतःला जायची सुद्धा गरज पडत नाही तिथं. विद्यार्थी आमचा मोबाईल घेतात, जेवणाच्या सुट्टी जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्यांचे व्हिडिओ बनवतात. आम्ही म्हणजे त्या शनिवारपर्यंत पोस्ट टाकायच्या राहतात, तर आमचं नेट त्याच्यात जातं की त्या पोस्ट सर्व्या विनोबा ॲपला टाकतो आम्ही. हा, म्हणून मॅडमच्या भरपूर पोस्ट आहेत, तशाच माझ्याही म्हणजे वाढत आहेत, पण मग मी जास्त लक्ष घालत नाही पाहिजे.
0: बर, या व्यतिरिक्त शाळेमध्ये आपण काय काय सण समारंभ साजरे करतो?
1: सर्व्या जयंत्या तर साजऱ्या केल्या जातात मॅडम. नंतर प्रवेशोत्सव एक आम्ही चांगला जोरात साजरा करतो, जे नवीन विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी प्रवेशोत्सव आम्ही साजरा करतो. दहीहंडी एक साजरी करतो. असे बरेचसे उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात. आम्ही शैक्षणिक जास्त विचार करतो, म्हणजे आम्ही स्पर्धा परीक्षाही जास्त विद्यार्थ्यांची तयारी कशी करता येईल. आता या वर्षापासून स्कॉलरशिप आली, त्याच्यावर सुद्धा आम्ही जोर दिलाय. आणि आमचा मानस आहे की यावर्षी 2-3 विद्यार्थी तरी स्कॉलरशिपला यावे, ही तयारी करून घेतोय आम्ही.
0: वा, मस्त. बर, मग जेव्हा तुम्ही ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटलं तेव्हा त्यांचा आनंद कसा होता?
1: विद्यार्थ्यांचा आनंद तर द्विगुणितच राहतो मॅडम, कारण की विद्यार्थी, आमचं गाव छोटस गाव आहे आणि त्या गावात म्हणजे तुम्हाला सांगायला आनंद होईल की या वर्षी आमचे जिल्ह्यात स्पेलिंग बी मध्ये 2 विद्यार्थी आलेत. मग अक्षरशः एक ग्रामस्थ आले होते शाळेत, वयस्कर बाबा होते, आणि त्यांनी सांगितलं होतं की मला माहित नाही म्हणे अभिनंदन कसं करता काय करता, पण मला तुम्हाला शिक्षकांचं खरंच मनापासून सांगायचंय व की आमची पोरं जिल्ह्यापर्यंत पहिल्यांदा गेलीत. म्हणजे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे अनुभव नव्हते, ते आमच्यामुळे आणि या विनोबा ऍपमुळे सुद्धा, कारण की त्यांच्या स्पेलिंग बीचाच फायदा आम्हाला झाला आणि जिल्ह्यात 2 विद्यार्थी स्पेलिंग बीला आले आमचे.
0: परसबाग वगैरे आहे का आपल्या शाळेला?
1: मॅडम दुष्काळी भागात आहे आमची शाळा, त्यामुळे पाहिजे तेवढं पाण्याची सुविधा नाही. तरी गावानं याच वर्षी आमचं काम बघून किंवा शिक्षक चांगलं काम करायला आहेत सर्व, म्हणून गावाने ह्या वर्षी पाण्याची टाकी स्वतः ग्रामस्थांनी पैशांनी तयार करून दिली. गाव छोटे त्यामुळे एवढं.
0: बर, ज्या वेळेला काही मोठा सण असतो, दिवाळी किंवा असं काही असतं, त्यावेळेला विद्यार्थी काही स्वतः कलाकुसरीच्या वस्तू बनवतात का?
1: आमचा तो एक उपक्रम सांगायला नक्कीच आवडेल तुम्हाला. आम्ही दरवर्षी एका विद्यार्थ्यांकडनं डोंगर तयार करून घेतो. परीक्षा झाली का? हा, डोंगर तयार करून घ्यायचे, छोटे छोटे किल्ले तयार करून घ्यायचे. आणि म्हणजे 8 दिवस आधीपासून विद्यार्थी माती आणायला सुरुवात करतात आणि किल्ले जेवढे छान, म्हणजे त्यांनी अक्षरशः मुलांनी छोटे छोटे मावळे वगैरे विकत घेऊन ठेवलेत फक्त किल्ले बनवण्यासाठी. आणि मुलांना ती आवडत झाली, परीक्षा झाली की दिवाळीच्या आधी ते किल्ले तयार करतात. तसं आकाश कंदील तयार करणं 2 वर्षापासून तो बी उपक्रम आमचा छान सुरू आहे.
0: बर, वा. आणि दप्तरमुक्त शनिवार मध्ये आपण काय काय?
1: दप्तरमुक्त शनिवार आम्ही दर आठवड्याला फिक्स राबवतो. त्याच्यात आमचा हा उपक्रम तर आहे स्पेलिंग बीचा, जो विद्यार्थी आमचे आणि त्यातल्या त्यात वेगवेगळे खेळ घेतले जातात विद्यार्थ्यांसाठी. नंतर आम्ही मागे एकदा भोंडला स्पर्धा घेतली होती, भोंडला स्पर्धेत फुलांपासून रांगोळ्या तयार करणं, असे विविध उपक्रम आम्ही चालू ठेवतो.
0: क्या बात आहे. बरं, हे विनोबा हे ऍप शिक्षकांसाठी किती उपयोगी आहे असं तुम्हाला वाटतं?
1: शिक्षकांसाठी तर खूपच छान आहे मॅडम. मी सुरुवातीला सांगितलं, ज्याला शिकायची आणि शिकवण्याची आवड आहे त्यांनी शिक्षक बनावं. आणि त्यामुळे विनोबा ऍप हे शिकण्यासाठी खूप छान आहे, कारण की मला जे येतं ते दुसऱ्याला येत असेल असं नाही आणि दुसऱ्याला जे येतं ते मला येत असेल असं नाही. त्यामुळे प्रत्येक शिक्षकात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा राहते आणि तो वेगळं करतो आणि तो प्लॅटफॉर्म विनोबामुळे भेटतोय. आज मी जरी आम्ही काम केलं पण मग ते विनोबामुळे लोकांना दिसतं आणि तेच लोक आमच्या त्या पोस्ट बघून नक्कीच मला कालच एक शिक्षक भेटले होते, अहो सर तुम्ही तुमच्या स्पेलिंग बी ची स्पर्धा कशी राबवता हे आम्हाला सांगा म्हणे की नेमकं तुम्ही कसं घेता. म्हणजे हे लोकांना उत्सुकता झाली. मग आम्ही सुद्धा त्यांना तेच सांगतो की आम्ही विनोबावर काय काम करतो ते तिथं बघा, तुम्हाला सहज लक्षात येईल. म्हणजे विनोबामुळे हा शिक्षकांना खूप छान प्लॅटफॉर्म भेटलाय.
0: आणि विद्यार्थी पूर्वीचे आणि आत्ताचे याच्यामध्ये काही डिफरन्स तुम्हाला जाणवतो का की पूर्वीची त्यांची गुणवत्ता आणि आत्ताची गुणवत्ता?
1: आत्ता खरं तंत्रज्ञानाचं युग आहे मॅडम, आणि तंत्रज्ञानाच्या युगाचा जर विचार केला, विद्यार्थ्यांना जर काही करायचं असेल तर शिक्षकांनी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे. आणि मग शिक्षक तंत्रज्ञानाचा वापर करत असतील, विद्यार्थी करतीलच, पण मग विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करून केला पाहिजे हे नक्कीच सांगेल. कारण की आपण बघतो आताच्या काळात काही गोष्टी, विद्यार्थी आई वडिलांनी मोबाईल दिला तर ते गेम खेळण्यासाठी युज करत असतील, तर नक्कीच त्या गोष्टींचा विद्यार्थ्यांनी विचार करावा. पूर्वीचे विद्यार्थी खूप छान होते, आताच्या विद्यार्थ्यांमध्ये हाय गुण, पण मग पालकांनी तेवढं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
0: नक्कीच. तर म्हणजे आता सध्या सगळ्या आपल्या शिक्षक बांधवांना काय सांगाल विनोबा ऍप वापरण्याविषयी?
1: विनोबा ऍप शिक्षकांनी नक्कीच वापर करावा, त्यामुळे विद्यार्थ्यांना तर प्लॅटफॉर्म भेटतोच आणि शिक्षकांनाही प्लॅटफॉर्म भेटतो. मी सांगितलं की विद्यार्थी जेवढं आता विनोबा ऍप मुळे विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळतात आणि ते बक्षिसांमुळे विद्यार्थी अजून प्रोत्साहित होता, आणि त्यामुळे सर्वांनी विनोबा ऍपचा वापर करावा एवढंच मी सांगेल.
0: बर, तर सर 17 वर्षाचा आपला कार्यकाळ आहे, आपण शिक्षक म्हणून 17 वर्षापासून कार्यरत आहात, तर अनेक विद्यार्थी येऊन गेले असतील, अनेक घटना घडल्या असतील, मग त्याच्यातला काही अविस्मरणीय प्रसंग आज या ठिकाणी सांगावा असा वाटतो का?
1: नक्की मॅडम, मला 2 प्रसंग आहेत जे सांगावेसे वाटतात. एक प्रसंग म्हणजे मी जेव्हा रत्नागिरीत आनसपुरे शाळेत होतो त्या शाळेत गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी भेट दिली होती, आणि मॅडमने भेट दिल्यावर मॅडम माझ्या वर्गात आल्याबरोबर माझ्या वर्गात आल्यात, आणि मग मी पण नवीनच होतो तेव्हा, म्हणजे 1.5 वर्ष झालं होतं मला, म्हणून मी बी अधिकाऱ्याची पहिलीच भेट असं म्हणावं, कारण की ग्रामीण भाग होता, अधिकारी पहिल्यांदा आले होते. पण माझ्या विद्यार्थ्यांनी जे मॅडमला प्रश्न विचारलेत, म्हणजे मॅडमने प्रश्न विचारण्याआधीच विद्यार्थ्यांनी प्रश्न सुरू केलेत, आणि मॅडमला वाटलं की अरे हे विद्यार्थीच मला प्रश्न विचारत आहेत. मग मॅडमने जरा 5वीचा वर्ग होता टप विचारावं यांना, तर त्यांना 45 चे पाढे 47 चे पाढे असे मोठे पाढे बनवायला लावले. ते विद्यार्थ्यांनी सहज त्यांना बनवून दाखवले आणि मॅडम माझी पाठ थोपटून गेल्या होत्या की खूप छान काम केलंय सर. आणि तसाच दुसरा अनुभव, मी जेव्हा रत्नागिरीतनं बदली करून नाशिकला आलो, मला सिन्नरला पोस्टिंग भेटली. मग सिन्नरला माझे मित्रच आहेत ते सर, आता आदर्श शिक्षक पुरस्कार होता, आणि त्यांनी 1 ते 4 वर्ग आणलेला होता एक, जो त्यांचाच 1 पासून 4 पर्यंत. मग त्या शाळेत जेव्हा हजर व्हायला गेलो, मग हजर झालो मी, आणि सरांनी मला प्रश्न विचारला की सर तुम्हाला कोणता वर्ग पाहिजे शिकवायला. पहिलाच दिवस होता, सरांनी मला विचारलं, मग मी त्यांना सांगितलं सर 4थी मिळाली तर बरं होईल, मी तिकडे 5वी 6वी 7वी शिकवत होतो म्हटलं, त्यामुळे इकडे 4थी दिली तर बरं होईल. सर म्हटले नाही सर म्हणे, तो माझा वर्ग आहे आणि त्या मुलं इतकी हुशार आहेत म्हणे की ते तुला ऍक्सेप्ट करणार शक्य नाही म्हणे, त्यामुळे तू नको घेऊ. सर म्हटलं मला 1च दिवस शिकवू द्या, मी 1 दिवस शिकवेल आणि त्यानंतर तुम्ही सांगाल तो वर्ग घेईल मी. मी 1 दिवस त्या वर्गात शिकवायला गेलो, अक्षरशः दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्या सरांनी विद्यार्थ्यांना बोलवलं की अरे तुम्हाला कोणते शिक्षक पाहिजेत, आणि त्या विद्यार्थ्यांनी माझं नाव सुचवलं. तो जो विश्वास त्या विद्यार्थ्यांनी दाखवला तो मला म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील, कारण की ते विद्यार्थी माझ्याकडे फक्त 7 महिने राहिले मॅडम, पण आज सुद्धा त्यातले 7 ते 8 विद्यार्थी मला गुरु पौर्णिमेला त्याला फोन करतात की सर 6 महिने जे विद्यार्थी ज्या शिक्षकांकडे 3 वर्ष होते आणि फक्त त्या विद्यार्थ्यांना मी 6 महिने शिकवलं, पण त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा माझ्यावर आज बी विश्वास आहे त्यांचा, हे मला नेहमीच अविस्मरणीय राहील.
0: वा वा वा, खूपच छान. आणि दोन्ही प्रसंग खूप छान होते आणि नक्कीच आतापर्यंतचा प्रवास ऐकून छान वाटलं, इन्स्पायरिंग वाटलं. यापुढेही आपण असंच छान कार्य करत राहा अशा सदिच्छा देते. आणि आज तुम्ही इथे आला, सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद
1: पुन्हा एकदा तुमचे, तसेच विनोबा टीमचे आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
0: तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या श्री चेतन विलास पाटील सर यांच्याशी, जे आलेले होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरमी येवला या ठिकाणाहून. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची.

डायरेक्टर, प्रोड्युसर आणि एका हसऱ्या चेहऱ्याचा आणि उमद्या व्यक्तिमत्वाचा देव माणूस। खरंच अशीच एखादी रात्र असावी, शरदाचं सुंदर चांदणं असावं आणि मग दिलकी दास्तान ऐकवायला एक रोमॅन्टिक असा हिरो असावा। पहा, आलास तो। जराशी तिरकी चाल आणि पाहणाऱ्यांचे मात्र हाल। ये

धरमदेव किशोरी मल आनंद हे देवानंद यांचं खरं नाव म्हणजे ओरिजिनल नाव. त्या लांबलचक नावाला शॉर्ट करून ते देव आनंद झाले. 26 सप्टेंबर 1930 हा त्यांचा जन्मदिवस. मित्रांनो, आज देवानंद हयात असते ना तर ते 95 वर्षाचे असते. पण मंडळी, असते तर असं म्हणण्यापेक्षा आहेत असं म्हटलं तर हो तसंच म्हणा, कारण ते आजही आपल्यात आहेत, आपल्या आठवणीत आहेत, आपल्या हृदयात आहेत. एव्हरग्रीन आणि सिनेमा प्रेमीचा चॉकलेट हिरो कसा आणि कोण होता हा अवलिया, हा मी एक है असं म्हणत जबरदस्त एंट्री करणारा हा देव. या देवने काय नाही केलं ते विचारा. अहो, याने बाजी लावली. हा टॅक्सी ड्रायव्हर झाला, CID झाला, पेईंग गेस्ट म्हणून सुद्धा राहिला, गाईड झाला, हिरोंका चोर म्हणजे ज्युल थीफ सुद्धा झाला, जॉनी झाला, बनारसी बाबू सुद्धा, आणखी बरंच काही काही झाला. पण जे काही झाला त्यात त्यानं प्रेमही तेवढंच केलं, कारण तो मुळात होता प्रेम पुजारी. म्हणून तर तो आजही आपल्याला सांगतोय, प्यार का राग सुनो.

0: मित्रांनो, देवानंद म्हणजे उत्तम कथा, दमदार संगीत आणि मस्त गाणी, 60 वर्ष आणि 100 च्या वर चित्रपट आणि गाणी तर किती सांगावीत. हा, गायक सांगता येतील बघा, महम्मद रफी आणि किशोर कुमार. म्हणजे एक गाण्यातला देव तर दुसरा आनंद. पण या दोघांच्याही आधी देवानंदचा आणखीन एक आवाज होता. अहो, ह्याच आवाजावर तर देवानंद का दिल आया था कभी. एक ऐसी आवाज जिसके बारे में साक्षात लता जी ने कहा था, हेमंदा जब गाते हैं तो ऐसा लगता है जैसे कोई साधु गा रहा हो मंदिर में बैठकर. ऐकुया तोच स्वर्गीय आवाज, तेरी दुनिया में जीने से तो बेहतर है कि मर जाए.
1: तेरी दुनिया में जीने से

0: तो बेहतर है कि मर जाए।
1: हे अप्रतिम गाणं होतं घर नंबर 44 या चित्रपटातलं, आणि गायक येस हेमंत कुमार। हेमंतांनी देवानंदसाठी सोलवा सालसाठीही आवाज दिला। सोलवा साल योगायोग पहा, हेमंत कुमारांनी देवानंदसाठी गाणी गायली ती सुद्धा 16च। त्यातलं कोणतंही गाणं ऐका या 16 पैकी। व्हॉइस ऑफ गॉड हेमंदा, आणि देव तर देवच। पहा ना, त्यांची गाणी ऐकण्यासाठी, तो स्वर ऐकण्यासाठी चांद तारे सुद्धा स्तब्ध झालेत, आणि धरती सुद्धा चुप है, धरती।

श्रोते हो, तुम्हाला त्रिदेव माहिती आहेत ना? आर डी डी म्हणजे राज कपूर, देवानंद आणि दिलीप कुमार. या ट्रिओनं बॉलिवूडच्या सुवर्णयुगावर अक्षरशः राज्य केलं. राज्य. आता देवानंद यांच्यानंतर नावातच त्यांच्या देव. या आयकॉनिक अशा ॲक्टरचं आयुष्य म्हणजे सुद्धा चित्तथरारक प्रसंगाची अगदी रेलचेल आणि ही योगायोगाची मालिकाच जणू. पहा ना, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा आवाज असलेले हेमंत कुमार यांचा स्मृतिदिन 26 सप्टेंबर, म्हणजे देवानंद यांचा जन्मदिन आणि हेमंतांचा स्मृतिदिन एकच 26 सप्टेंबर. हा सुद्धा योगायोगच. ही दोन नक्षत्र एकमेकांना भेटल्यावर काय म्हणाली असतील बरं? मगर लगता है कुछ ऐसा, मेरा हमदम मिल गया.

देवानंद यांनी हेमंत कुमार यांची एकूण 16 गाणी पडद्यावर पेश केली. पण गंमत म्हणजे या 16 पैकी फक्त एकाच, होय फक्त एकाच गाण्याचे संगीतकार होते हेमंदा. 10 गाणी दादा बर्मन यांची आणि 5 गाणी दुसऱ्या संगीतकारांची. ते वन अँड ओनली वन गाणं कोणतं होतं बरं? तर ते होतं फेरी या चित्रपटातलं. आणि वर्ष होतं 1954 आणि त्या गाण्याचे बोल होते रंगीली रंगीली राणी निंदिया. असं काहीतरी बोल होते त्या गाण्याचे. या गीताची रेकॉर्ड सुद्धा आता आपल्याकडे उपलब्ध नाही आहे मित्रांनो. पण नसू द्या, जे उपलब्ध आहे ते ऐकूया की. हे घ्या मुनीमजीमधलं हे गमतीशीर गाणं. माईकवर हेमंदा, गीता दत्त आणि किशोरदा, आणि मग पडद्यावर देवानंद, नलिनी जयवंत आणि चक्क प्राण. दिल की उमंगे है जवा. आइए सुनते हैं.

काय आहे की नाही गंमत मित्रांनो, ही गंभीरदार सिच्युएशन आणि देवानंदचे एक्सप्रेशन्स म्हणजे लाजवाब. आणखीन एक लाजवाब गाणं ऐकूया, देव आणि हेमंतांचा हा समसमा संयोग, चित्रपट मिलाप. हा मिलाप बराच जुना म्हणजे 1955. बापरे, 70 वर्ष होतील या गाण्याला, पण अजूनही तरुण आहे. कसं आहे, 17 वर्षासारखं तरुण आहे गाणं. ये बहारों का समा, चांद तारों का समा, क्या बात है.

श्रोते हो, हे मंदा, या दोघांनी 16 गाण्याची अगदी 16 कमाल केली. आता या 16 गाण्यामध्ये 2-3 ड्युएट सुद्धा शामिल आहेत बरं का. याद किया दिलने कहा हो तुम हे पतिताचं ड्युएट तसं आपण नेहमीच ऐकतो, पण हाऊस नंबर 44 म्हणजे घर नंबर 44 मध्ये एक छान ड्युएट आहे, ते ऐकवतो मी तुम्हाला. गीत प्रतिमेची ही खास पेशकश तुमच्यासाठी. पीछे पीछे आकर हो

याद रह जाती है और वक्त गुजर जाता है। फूल खिलता भी है और खिल के बिखर जाता है। अशी ही दोन फुलं आणि असे हे दोन सितारे, एकाचा आवाज देवासारखा तर दुसरा स्वतःच देव, या दोघांच्या अद्वैतास आपल्या सर्वांचे अभिवादन। आज थांबूया इथंच। मी रामचंद्र घेतोय तुमचा निरोप, पण आपण पुन्हा भेटूया अशाच कुणाच्या तरी सुंदर आठवणी घेऊन। पण कुणाच्या मित्रांनो, ते नाही सांगता येणार आज, कारण है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा।

0: रसिका हो नमस्कार, आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. ही एक नवी संकल्पना गेल्या काही वर्षापासून सुरू केलेली आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दोन परदेशी भाषा शिकवल्या जातात आणि ह्या भाषा सर्व वयोगटांसाठी असून आपण कमीत कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही वेळेत अगदी आपल्या पॉसिबिलिटीनुसार आपल्याला शक्य त्या वेळेत आपण ही भाषा शिकू शकतो. तर ह्या अनुषंगाने आपण नेहमीच विविध विद्यार्थी, शिक्षक आणि ह्या सर्व उपक्रमासाठी ज्यांचं तांत्रिक सहकार्य लाभलं आहे अशा सगळ्यांशी आत्तापर्यंत गप्पा मारलेल्या आहेत. त्याच कार्यक्रमामध्ये आजच्या भागात आपल्याशी गप्पा मारायला सहभागी झालेले आहेत PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे इथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री विनायक खंडेराव जाधव सर. फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या संपूर्ण संकल्पनेविषयी त्यांना काय वाटतं नेमकं ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: नमस्कार.
0: तर तुम्ही शिक्षक म्हणून किती वर्षापासून कार्यरत आहात, थोडं तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल सर आम्हाला.
1: मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गेली 27 वर्ष कार्यरत आहे, पण ह्या कुदळवाडीच्या शाळेमध्ये मी आता एक 6 महिने झाले मी तिथं, माझी ट्रान्सफर झालेली.
0: बर, आता सध्याची शाळा कशी आहे, विद्यार्थी संख्या कशी आहे आणि तुम्ही कोणकोणते विषय त्यांना शिकवता याबद्दल काय सांगाल?
1: आमच्या शाळेमध्ये टोटल 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. पहिली ते 8वी पर्यंत वर्ग आहेत. मी 6वी ते 8वी ह्या वर्गांना सर्व विषय शिकवत असतो.
0: बर, ज्या वेळेला तुम्हाला फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन याबद्दल समजलं तेव्हा तुम्ही कुठल्या शाळेत होतात आणि हे ऐकून तुम्हाला काय वाटलं की अशी एक संकल्पना आलेली आहे तर ती किती फायद्याची आहे असं तुम्हाला वाटलं?
1: हो, त्यावेळेला मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्याच बोराडेवाडी ह्या शाळेमध्ये होतो. त्यावेळेला शैलेश लेले त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेला आमची मुख्याध्यापिका विमल साळवी मॅडम होत्या, त्यांचा मुलगा आणि सर हे क्लासमेट आहेत, ते त्यांना त्या शाळेवर घेऊन आले होते. आणि मी जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सगळं सांगितलं याविषयी माहिती, त्यावेळेला मी लगेच होकार दिला की मी ही भाषा शिकवायला किंवा हा उपक्रम पुढे चालवायला तयार आहे.
0: अच्छा, बर, काय वाटतं तुम्हाला हे दोन परकीय ज्या भाषा आहेत ह्या शिकल्याने विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो?
1: हा, या दोन परकीय भाषा मध्ये म्हणजे मला किंवा मुलांना आवडणारी भाषा म्हणजे जर्मन भाषा आहे. ती भाषा शिकल्यामुळं मुलांना जागतिकरणाचे कुठेतरी दरवाजे खुले होतात, ते मुलं अब्रॉड काहीतरी पाहतात. त्याच्यामुळं द जर्मन हा देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड ह्या देशामध्ये सुद्धा जर्मन भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. आणि त्या ठिकाणी हे जर भाषेमध्ये जर चांगलं स्किल असेल तर विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये खूप पुढे मुलांना व्हावे.
0: बर बर, पण हे जे ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण विविध वयोगटातली व्यक्ती सुद्धा ही भाषा शिकू शकते, मग हा एक प्लस पॉइंट तुम्हाला वाटतो का?
1: हो हो, आता माझ्या मला मुलं आमचे शाळेतली मुलं आहेत ती जर्मन भाषेमध्ये एवढा चांगला संवाद करतात, तो संवाद पाहिला ना शिक्षक सुद्धा म्हणतात की आम्हाला पण ही भाषा शिकवायची. अगदी आमच्या शाळेचा वॉचमन आहे तो सुद्धा मानला की मला पण हा क्लास लावून द्या.
0: बर,
1: म्हणजे एवढं, हा एवढं म्हणजे त्याच्यामध्ये मुलांनी स्किल प्राप्त केलेले.
0: वा, क्या बात है. आणि खरोखरच अशा किती तुम्ही ओळखता, असे किती विद्यार्थी व्यतिरिक्त काही लोक आहेत का की ज्यांनी म्हणजे मोठे माणसं की ज्यांनी ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलं आहे असे काही तुमच्या डोळ्यासमोर आहेत का?
1: आता नवीन शाळेमध्ये गेल्यापासून आता दोन तीन शिक्षक आणि हे असे बाहेरचे स्टाफ आहे, तो म्हटला त्यांना आता ह्या वर्षी मी काय करणार, पहिल्या लेवलला त्यांना हे करून घेणार आहे. आतापर्यंत काय कोणी केलेलं नाहीये, आता इथून पुढे ते करतील.
0: बर, तुम्ही पूर्वीच्या शाळेमध्ये होतात तेव्हा हा कोर्स सुरू झाला आणि किती विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्यांनी किती लेवल आतापर्यंत पार केलेले आहेत?
1: लॉकडाऊनचा जो काळ होता त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये आम्ही हा कोर्स शाळेमध्ये सुरू केला होता. त्या सुरुवातीच्या बॅच मध्ये जी 25 मुलं होती ती 25 मुलांनी जवळजवळ तिसऱ्या लेवल पर्यंत ती गेली होती. 3 लेवल त्यांनी चांगल्यापैकी कम्प्लीट केल्या होत्या. आणि त्याच्यानंतरची आता एक 2 वर्षापूर्वीची एक बॅच होती, त्याच्यामध्ये 43 मुलं त्या परीक्षेला बसली होती फर्स्ट लेवलला, आणि त्याच्यामधली जवळजवळ 33 मुलं चांगल्या याच्यामध्ये कम्प्लीट केलं होतं, आणि ती मुलं आता दुसऱ्या लेवल कम्प्लीट करतायत.
0: वा, फारच छान. विद्यार्थ्यांचं ठीक आहे की मुलांना उत्साह असतो, क्युरियोसिटी असते की नवीन काहीतरी शिकून बघावं असं, पण हा हे जेव्हा घरी कळलं पालकांना की अशा पद्धतीने कोर्स आपल्या शाळेमध्ये अवेलेबल आहे, तर त्यांचा कसा होता दृष्टिकोन ह्याकडे बघण्याचा, की त्यांनी पाठिंबा दिला की काही पालकांनी विरोध केला? मग तुम्हाला कधी काही त्यामध्ये पालकांना समजून सांगावं लागलं का की ह्या फॉरेन लँग्वेज शिकणं गरजेचं आहे वगैरे असं काही झालं का?
1: सुरुवातीला पालकांना वाटायचं की अशी विदेशी भाषा जर्मन त्याच्यामध्ये खूप आवड असेल, पण सुरुवातीला एक पालक मेळावा आम्ही घेतला होता, त्यावेळेला त्यांना सांगितलं की काय नाही, यांना फक्त प्राथमिक लेवलला आपण देणार आहे, एकदम हार्ड काय असणार नाहीये, आणि सगळी तयारी करून घेतली जाते. आणि हे जे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ह्या प्लॅटफॉर्मने काय केलेले आहे, सगळे याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत, हिंदी इंग्रजी मधून व्हिडिओ तयार केले आहेत, आणि मुलांना काय केलंय त्याचं लॉग इन दिलंय, ऍक्सेस दिलेलं आहे त्याचा, त्यामुळं मुलांना जर काय शंका आली कशाबद्दल काही समज नाही तर ते स्वतः मोबाईलवर लॉग इन करतात आणि व्हिडिओ पाहतात आणि स्वतः शंकांचं निरसन करतात. आणि त्यामुळं सुरुवातीला जरी भीती असली मुलांना पण भीती होती की आपल्याला इंग्रजी भाषा एवढी आवड जाते, पण त्या मनाने जर्मनी भाषा शिकताना काही प्रॉब्लेम आला नाही, मुलांनी खूप आनंदाने आणि ते स्वतःहून त्याच्यामध्ये हे केलं, स्किल घेतलं.
0: बर बर. तुम्ही स्वतः कधी ही भाषा शिकण्याचा प्रयत्न केला का, किंवा तुमच्या मनात असा विचार आला का की आपण सुद्धा ही भाषा शिकायला पाहिजे?
1: आता मुलांना जेव्हा गायडन्स करताना जेवढं मुलांना शिकवतो ते त्याच्यापेक्षा जास्त शिकावं लागतं, म्हणजे आपण आपले जर काय येत असलं तरच आपण मुलांना शिकू शकतो.
0: बरोबर.
1: मुलांना जेवढं शिकवायचंय तेवढं मला अगोदर शिकावं लागतंच. मुलांनी जर एखादा वाक्य आलं किंवा एखादा टॉपिक दिला त्याच्यावर मग त्यांना त्याच्यावर जर्मन भाषेमध्ये काय याला बोलतात ते सांगावं लागतं, त्यामुळे अभ्यास करता करताच भाषा शिकून होते.
0: बरोबर. एकूणच शैलेश लेले सरांनी घेतलेला हा इनिशिएटिव्ह याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: हा इनिशिएटिव्ह खूप छान आहे, आणि मुलांना मुलांचं जे प्राथमिक लेवलला जे वय असतं असं काहीतरी नवीन शिकायचं याच्यामध्ये ती ही एखाद्या परकीय भाषेची तोंड ओळख झाली, किंवा आता एक 4 लेवल जरी त्याच्या झाल्या तर त्यांना पुढे खूप असं परकीय भाषेबद्दल किंवा नवीन काय शिकायचं असेल त्याबद्दल खूप ते कॉन्फिडेंट राहतील. परकीय भाषा शिकण्यामुळे काय झालं, पोरांचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप वाढलेला आहे. आता आम्ही ज्या आता शाळेमध्ये जी फक्त 20 मुलं बसवली होती त्याच्यामध्ये 18 मुलांनी ती पहिली लेवल क्रॅक केली, आणि ती त्यांना असं हे होतं सगळ्या मुलांमध्ये आपण ही भाषा शिकलेलो आहे आणि आपल्याला संवाद करता येतो, याच्यामध्ये बोलता येते. बाकीच्या मुलांना पण असं वाटतं की आपण सुद्धा शिकावं, बाकीची मुलं सुद्धा म्हणतात पुन्हा दुसरं कधी हे करायचं आहे, आम्हाला पण फॉर्म भरायचं आहे, आम्हाला पण शिकायचंय.
0: या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही सांगावं असं वाटतं का की एखादा अविस्मरणीय अनुभव वगैरे की ह्या कोर्सला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याच्या संदर्भात, किंवा अजून काही वेगळं असं घडलं असेल तर ते तुम्हाला आज इथे शेअर करावं असं वाटतं का?
1: मी जेव्हा बोराडेवाडी शाळेमध्ये मागच्या वर्षी हा जेव्हा याचा निकाल लागल्यानंतर एक कार्यक्रम ठेवला होता, आणि मग त्याच्यानंतर सकाळचे पत्रकार लोकमतचे पत्रकार आले होते, त्याच्यानंतर साम टीव्ही ई टीव्ही मराठीचे पण चॅनलवाले आले होते, त्यांनी मुलांची मुलाखत घेतली, विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली, पालकांची पण मुलाखत घेतली, पालकांना कसं वाटते हे सगळं घेतलं, आणि हे पेपरमधले बातमी वाचून उतरुडवरून एक गृहस्थ आले होते, तर ते म्हणते कोणते असे शिक्षक आहेत की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये त्यांनी जर्मन भाषा शिकवतात ते, तर मग ते शाळेमध्ये आले होते मला भेटले आणि ते म्हटले की मी का मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी जर्मन भाषेचा ट्रान्सलेटर म्हणून तिथं काम करतोय, आणि जे जर्मनीला जाणारे कोण इंजिनियर असतात आपले किंवा भारतामधले कर्मचारी असतात त्यांना मी भाषेचं ज्ञान देण्याचं काम करत असतो म्हटले, तर मग ते आले होते, त्यांनी अशी पुस्तकं लिहिली होती त्याच्यातलं एक पुस्तक मला भेट दिलं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप अविस्मरणीय, मी असं कधीच हे नाही केलं की बातमी वाचून तो ती व्यक्ती इथं शाळा शोधत शोधत आली होती आणि माझी भेट घेतली आणि त्यांनी मला त्यांचं पुस्तक भेट दिलं, ते मला खूप या सगळ्यामध्ये अविस्मरणीय आहे.
0: वा वा वा. नाही, खरोखरच तुमच्या कार्याची दखल तर घेतली गेलीच, पण तुम्हाला त्या उत्तम कार्याची पोचपावती सुद्धा मिळाली असं सुद्धा काही म्हणायला हरकत नाही या प्रसंगानंतर.
1: हो
0: वा, खूपच छान. तर सर, जाता जाता आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना तुम्हाला काही सल्ला द्यावासा वाटतो का?
1: लहान मुलं असतात ना, त्यांचे एवढी क्षमता त्यांच्यामध्ये असते, त्यांना संधी द्यायची का, त्या संधीचं ते सोनं करतात. फक्त आपलं काम काय, संधी द्यायची त्यांना, कधीही आपण असं कमी लेखायचं नाही, त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवून त्यांना संधी प्राप्त करायची, संधी द्यायची.

0: उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि नक्कीच आपल्या सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा हा कोर्स इतक्या छान पद्धतीने रन होतो आहे आणि याची दखल विविध स्तरावरती घेतली जाते हे सगळं आज तुमच्या बोलण्यातून प्रकर्षाने जाणवलं. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि ह्या पुढील सगळ्या वाटचालीसाठी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथंच थांबते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण PCMC पब्लिक स्कूल कुदळवाडी पुणे या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेले विनायक जाधव यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.

समझाओ दिल इसको दूं या उसको दूं। इतनी बड़ी महफिल और एक दिल किस